0: नमस्तं पञ्जे
1: नमस्तं उदारे नमस्तं अपारे
0: नमस्तं सुएके नमस्तं अनेके
1: नमस्तं अभूते नमस्तं अजूपे
0: नमस्तं निकर्मे नमस्तं निर्परमे
1: नमस्तं निर्देशे नमस्तं निर्वेशे
0: नमस्तं निनामे नमस्तं निर्कामे
1: नमस्तं निर्दाते नमस्तं निर्गाते
0: नमस्तं निदूते नमस्तं अभूते
1: नमस्तं अलोके नमस्तं अशोके।